हे जगन्नाथ, हे देव, आपकी जय हो। हे शाश्वत, हे शिव, हे महादेव, हे शंकर, आपकी जय हो। हे सर्व सुराध्यक्ष, आपकी जय हो। हे सर्व गुणातीत, आपकी जय हो। हे अविनाशी विश्वम्भर, आपकी जय हो। हे गौरीपते, आपकी जय हो, विजय हो।